0: गोली चांज जर साकर चीजर लुटिन जु
1: दुई लंबर सदन बा काना चीजे लोटो जु
0: बेचे लोटो
1: बेचे लोटो लुटिन
2: सिंखे नबचो कुन खामसा दादा ने बेजो लोंचे नेमचे लेखों खांकी लोंचे जे